ख्याल रखना, ख्याल रखना, वकार इस परचम का संभाल रखना. And here we go for this wonderful number and wonderful dedication for all the uniformed persons.